0: सासू म्हणती
1: काय म्हणती
0: हाडातलं पाणी घे आणि धुणं धू कशी धुयाची मी आणखीन मला काय म्हणती मला भरली बाई ग थंडी मला भरली बाई ग थंडी सासू म्हणते घास ही भांडी सासू म्हणते घास ही भांडी।

0: आणखी माझी बोट दुखायला लागली आणि सासून मला काय
1: सांगितलं
0: लयतरास
1: लयतरास गप गपरड गपरड गपरड
0: माझी दुखतात बाई बोट माझी दुखतात बाई बोट
1: खराब झालेली दिसते ती दिसते
0: बक्की कशी झाली ती
1: एकदम
0: माझी दुखत्यात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट माझी दुखतात बाई बोट सासू म्हणते मिरची वाट

0: मिला टू अटक मिला टू मजा तोंडी भरला घास
1: घास
0: होई सासू म्हणते मजला हास मजा तोंडी भरला घास सासू म्हणते मजला हास आता कशी मी